रसिक श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार. आज रविवार सून ऑगस्ट महिन्याची 16 तारीख रसिक श्रोत्यांनो स्वर तरंग कार्यक्रमात हृदयापासून मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते या दुपारी AM2 रेडिओ मॉरिशसवरून. तेव्हा आज विनायक चतुर्थी, सर्व गणेश भक्तांना MBC तर्फे वसुधेवाच्या तर्फे मंगळमय शुभेच्छा. श्रोत्यानो, जिथे गणरायाचे नामस्मरण तिथे भक्तीचा सुगंध, आणि जिथे संगीत तिथे आनंदाचे मैफल. तेव्हा रसिक हो, प्रस्तावनेत विलंब न लावता गणरायाच्या चरणी मनभावे नमन करून आपला स्वरतरंग कार्यक्रम भक्तिभावाने सुरुवात करीत आहोत या पुढील गणेश भक्ती गाण्याने.

श्रुति ऋषिकुः मानवसु देवसु सर्वगणपतीचे गौरवे गाऊन त्याला प्रसन्न करण्याचे प्रयत्न करतात व त्याचा शुभाशीर्वाद प्राप्त करतात. मग लहान मुले असो किंवा वयस्क असो, सर्वांचा आधार आपला आवडता गणपती. तेव्हा ध्यानी मनी आपला गणपतीच असतो. तर चला भक्तिरसाने भरून टाकणारे हे सुंदर भक्तिगीत ऐकूया सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या गौर आवाजात.

रविवार 16 ऑगस्टच्या स्वरतरंग कार्यक्रमात या दुपारी अगदी मनापासून मी तुम्हा सर्व प्रिय श्रोत्यांचे परत एकदा स्वागत करते. AM2 रेडिओ मॉरिशसवरून रसिकहो गणरायाच्या नामात मंगळता भक्तीत समाधान आणि सुरांत आनंद अशीच आजची ही आपली मैफल.

श्रोती रसिको हो, गणपती बाप्पा म्हणजे श्रद्धा, प्रेम आणि मंगलतेचा सुंदर संगम. आज त्यांच्या स्मरणात हा सुरेल क्षण चला अनुभव करूया. मंगलमूर्ती गणराय या गीतसंग्रहातून घेतलेले हे गोर गणेश भक्तिगीत सर्व गणेश भक्तांना समर्पित करण्यात येत आहे.

एमबीसीच्या घड्याळात दुपारचे दीड वाजले आहेत. विनायक चतुर्थीच्या संदर्भात चालू करीत आहोत आपला विशेष कार्यक्रम. रसिक हो, गणपतीला दुर्वा अत्यंत आवडतो. दुर्वाशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण राहते. गणरायाला अर्पण केलेली दुर्वा म्हणजे केवळ हिरवळ नाही, तर आपल्या मनातली प्रेमळची भावना, भक्तीची भावना. पुढील गीत तुम्हाला नक्कीच आवडेल यातील मात्र संशय नाही.

रसिक श्रोत्यानो, दुर्वा छोटीशी साधीशी, पण गणरायाचा पूजेत तिचे मोठे महत्त्व, कारण बाप्पाला प्रियस्त भक्तांच्या मनात शुद्ध व पवित्र भावना

याच भावनेने चालू करीत आहोत आपला विशेष कार्यक्रम. श्रोत्यानो, भक्त या पुढील गाण्यात, भक्तिगीताच्या गाण्यात आपल्या कल्याणासाठी देवाशी प्रार्थना करतो. आपले घर पूर्ण आनंदाने भरून जावे असे भक्त आपल्या मनात प्रार्थना करतो. सारे सुख आम्हाला प्रदान कर.

पूर्ण भक्ति गीत आनंदी जोशी, स्वप्निल बांदूरकर यांच्या सुमधुर आवाजात निरंतर राहुदे हृदयात या तुझी भक्ती हे गणराया।

रसिक श्रोत्यांनो बाप्पावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की मार्ग आपोआप खुलतो. गणरायाची साथ असेल तर मनाला कसलीच भीती नाही. एमबीसीच्या घड्याळात दुपारचे 2:15 वाजले आहेत. ते चालू करीत आहोत आपला भक्तिमय कार्यक्रम. स्थानीय कलाकारांच्या सुस्वरात ऐकूया ही गणेश झाकरी. रचना आदरणीय डॉक्टर अब्बा यांची आहे.

घर घडवण्यासाठी संगीतप्रेमी श्रोत्यांनो कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही वाजवित आहोत सर्व गणेश भक्त्यांसाठी ही धमाळ झाकरे स्थानीय कलाकारांच्या सुस्वरा. गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना, आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आरोग्य आणि आनंद सदैव नांदो. भक्तीचे हे सूर मनात जपून पुनश्च भेटूया एका नव्या सुरेल मैफिलीत. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद, नमस्कार आणि शुभ संध्याकाळ.

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर। रजनी गंधा
2: नमस्कार श्रोतनो, श्री सोबता प्रणहात रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, आज रविवार आहे, सर्वांचा आवडता वार, तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया।

श्रोतनो याक्षणी ऐकूया एक भक्तिगीत. आज विनायक चतुर्थी आहे तेव्हा यानिमित्ताने एक गणेश गीत ऐकूया.

श्रोतांनो, या क्षणी परत एकदा एक गणेश गीत. उद्या नागपंचमी आहे, यानिमित्ताने एका भक्तिगीताने कार्यक्रम चालू ठेवूया. तुमचे साठ वाजता आहोत. पुढचं गणेश गीत याचा आस्वाद घ्या.

श्रुतीनो पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढचे भेटू इपर्यंत धन्यवाद व नमस्कार.